0: तानी आई ना चवन तू तो टी बजे इंदासी मथा अची चार थिया तुम चाय वो
1: खरीद करण में ॾाजे जे लाइ सो वक़्त त लॻंदो न
0: ॾाजो त घणो ठाहे चुकी आहे बाक़ी थोरी खुटल शयूं वठियूं अथनि
1: हेतिरी कार्ड छपाइण लाइ वञिणो हुयुमि सो वक़्त त लॻंदो न पर सुठी ॿुधाए त मोकल कॾहिं खां थी वठे शादीअ में बाक़ी बचिया आहिनि सिर्फ़ 15 ॾींहं हेलो हा साईं हा गुलाब राव थो ॻाल्हाए हा हा हा महिरबानी सभु मज़े में आहियां तव्हां सभु ठीकु आहियो न साईं हा हा हा हुकुम कयो साईं
2: साईं हुकुम छा करियां हा तव्हां अॼु 5 बजे अची मिलो तव्हां सां हिकु रहण ॻाल्हि करणी आहे
1: रहण ॻाल्हियूं साईं जहिड़ो ॿुधाए जो रिंग सेरेमनी शादीअ जे हाल वग़ैरह जो खुलासो त थी वियो
2: हा हा उहो त ठीकु आहे पर घर वारनि जी हिकु ॿ फरमाइश आहे तो रूबर अची ॻाल्हियूं करियो त सुठो थींदो भला फोटो ते केतिरो ॻाल्हाइबो पर हा हिकु ॻाल्हि त ॿुधायो त कार्ड ते छपाया अथव न
1: हा साईं सोनू त वई आहे कार्ड छपाइण लाइ छो साईं तव्हां भला इहो सुवाल कीअं कयो
2: न न न कुझु न बसि ईअं ई हा तव्हां पूरे 5 बजे पहुची वञिजो 5 बजे
1: ठीकु आहे साईं पहुची वञिबो हे राम महिर कजांइ साईं